0: दशवापि समो ह्रदः दशह्रद समपुत्रः दशपुत्र समो द्रुमः। अनेन ज्ञायते यत् अस्माकं पूर्वजाः वृक्षान् पुत्ररूपेण परिपालितवन्तः। तथैव समाजस्य आधारभूतायाः नार्याः विषये कुत्रचित् उक्तं यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः इति। अस्माकं प्रियं केरलसंस्थानमपि शिक्षा कला आरोग्य साङ्केतिकमण्डलेषु अद्य विश्वपटले अग्रगण्यं वर्तते। आदिशङ्कराचार्यः मेल्पत्तूर् नारायणभट्टपादः गणितशास्त्रज्ञः सङ्गमग्राममाधवः इत्यादयः महान्तः अस्माकं गौरवम्। एतेषां सर्वेषां ज्ञानस्य आधारः संस्कृतभाषा एव आसीत्। अतः उपसंहारे अहं वदामि, संस्कृतं न केवलं भाषा अपि तु सा अस्माकं भविष्यस्य आधारशिला अस्ति। यदा वयं स्वकीयं पैतृकं विज्ञानं संस्कृतमाध्यमेन जानीमः तदेव वयं पूर्णरूपेण उन्नताः भविष्यामः। सर्वे भवन्तु सुखिनः इति उदात्तभावम् अङ्गीकृत्य वयं सर्वे भारतस्य एतां महती ज्ञानपरम्परां संरक्षामः। धन्यवादः।
1: एतावत् पर्यन्तं भवद्भिः श्रुतं संस्थानकलोत्सवे प्रथमश्रेणीं प्राप्तानां विविधस्पर्धानाम् अवतरणं संस्कृतकार्यक्रमः समाप्तः। धन्यवादः।
2: ഈ ശനിയാഴ്ച എൽ ഇ ഡി ടിവികൾക്ക് അവിശ്വസനീയമായ ഓഫറുകളുമായി വിട്ടാപ്പിളിൽ സാറ്റർഡേ സർപ്രൈസ് സെയിൽ.
3: എൽ ഇ ഡി ടിവി വാങ്ങുമ്പോൾ 6000 രൂപയുടെ സൗണ്ട് ബാർ വെറും 1000 രൂപയ്ക്ക് സ്വന്തമാക്കാം. കൂടാതെ 5000 രൂപ വരെ എക്സ്ചേഞ്ച് ഓഫറും 21000 രൂപ വരെ ക്യാഷ് ബാക്കും.
2: വിട്ടാപ്പിളിൽ ഏജൻസീസ്.
4: ആകാശവാണി ഇപ്പോൾ പാട്ടുകളം. പാട്ടുകളത്തിൽ ഇന്ന് തോറ്റം പാട്ട് അവതരിപ്പിക്കുന്നത് ആർ മധുകുമാരൻ നായരും സംഘവും.
5: ഹര ഹര ശിവ ശിവ ശിവ ശങ്കര